पहला सचे तेरे खंड सचे ब्रह्मांड सचे तेरे लो सचे आकार सचे तेरे करणे सर्व विचार सचा तेरे अमर सचा देवान सचा तेरा हुक्म सचा फरमान सचा तेरा कर्म सचा निशान सचे तुदे आखे लख करोड़ सचे सब तान सचे सब जोर सची तेरी सिफत सची सलाह सची तेरी कुदरत।